दासन दास कहे जन नानक जेहा तू करहिं तेहा हम करी बखिया दासन दास कहे जन नानक